नमस्तं पंजे नमस्तं नामेण नमस्तं ठामेण नमस्तं कर्मं नमस्तं धर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं जीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं अटाहे

नमस्तं अमजबे नमस्तस्त अजबे अदेसं अदेसे नमस्तं अपेसे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देव नमस्तं अपेव नमस्तं जन्मे नमस्तं सुवर्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त्याले नमस्त